0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 37 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनेक्शन.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 30 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. अडचणी किती मोठ्या असल्या तरी शांत मन आणि योग्य प्रयत्न यांच्यामुळे मार्ग नक्कीच सापडतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्ता मुखी ही प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतात जन्मलेली आणि प्रौढत्वाला पोहोचलेली पहिली चित्ता ठरली. हा पुनर्वसन कार्यक्रमासाठी ऐतिहासिक टप्पा मानला गेला. घटना आजचीच आहे. साल होतं 2025. मॅथ्यू चक्रीवादळाने हे श्रेणी 5 चक्रीवादळ 2007 पासून कॅरेबियन समुद्रात तयार होणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनले. सुमात्रा भूकंप झाला आणि या 7.6 मेगावॅट भूकंपामध्ये किमान 1115 लोकांचं निधन झालं. लातूरमध्ये भूकंप आला आणि या 6.2 मेगावॅट आणि मर्केली तीव्रता भूकंपाने महाराष्ट्रात किमान 9748 लोकांचं निधन तर 30,000 जास्त लोक जखमी झाले. घटना आजचीच आहे. साल होत 1993. USS नॉटिलस पाणीबुडी जगातील पहिली अणुशक्तीवर चालणारी जहाज म्हणून कार्यान्वित झाली. दिवस होता आजचा. लीग ऑफ नेशन्स एकमताने नागरी लोकसंख्येवर हेतू पुरस्पर बॉम्बफेक प्रतिबंधित केली तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. शंतनू मुखर्जी म्हणजे शान भारतीय पार्श्वगायक यांचा जन्म आजचा. चंद्रकांत पंडित क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिन वादक यांचाही जन्म आजचाच आहे. MC छागला न्यायाधीश मुसद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचाही जन्म आजचाच. ऋषिकेश मुखर्जी भारतीय चित्रपट दिग्दर्शक संपादक व लेखक मध्यमवर्गीय जीवनावरील संवेदनशील सामाजिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त NTR राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि 8 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत आज राशी भविष्य सांगणार आहे. आणि सुरुवात मेष राशीपासून. आजचा दिवस तुम्ही थोडं जपून राहायला हवं. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, जसे की बँक किंवा एखादी व्यक्ती किंवा संस्था, तर आज असे करू नका, कारण हे कर्ज फेडणे तुम्हाला खूप कठीण जाणार आहे. वृषभ रास. व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्ही आज नवीन मार्ग शोधाल. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला आज पूर्ण फायदा मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामेही आज पूर्ण होऊ शकतात. मिथुन रास. आज अनावश्यक खर्च टाळा, नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीत येऊ शकते. तुमच्या मुलांना घेऊन आज तुम्हाला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कर्क रास. आजचा दिवस कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळवून देणारा आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा उत्तम फायदा मिळेल. तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास कायम राहील. सिंह रास. आजचा दिवस थोडा सावधगिरीचा आहे. तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते. कन्या रास. तुम्हाला व्यवसायाच्या निमित्ताने काही प्रवास करावे लागतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, पण आज तुम्हाला नोकरीमध्ये तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागणार आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केलवीन उधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुमच्या घरात लग्न समारंभ असू शकतो ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. जर आज तुम्हाला कोणत्याही कामात पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी हा दिवस चांगला आहे. वृश्चिक रास, तुमचे मन काही अडचणींमुळे थोडे अस्वस्थ राहील आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. आज तुमच्या कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. धनुरास, आजचा दिवस ज्ञान आणि दानधर्माची भावना वाढवणारा आहे. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मकर रास, तुम्हाला काही खर्च तुमच्या इच्छेविरुद्धही करावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही मान मिळेल. व्यवसायामध्येही तुमचे मन लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. कुंभरास, आजचा दिवस विचारपूर्वक खर्च करण्याचा आहे. तुम्ही तुमची बुद्धी आणि विवेक वापरून नवीन गोष्टी शोधण्यात वेळ घालवाल. आणि शेवटची मीन रास, आजचा दिवस आनंदाचा आहे. जर तुमच्या मुलांशी संबंधित कोणताही वाद खूप दिवसांपासून चालू असेल तर तो आज संपणार आहे, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनेक्ट.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 25 म्हणजे रेड चेस्टनट या औषधीची माहिती घेणार आहोत. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते अगदी खरंय, असं काही वेळा आपल्याला प्रत्ययाला येतं. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकालाच आला असेल. खूप जवळची व्यक्ती आजारी असेल, दूर गेली असेल, तेव्हा त्या व्यक्तीची काळजी वाटत राहते आणि काही विपरीत तर घडणार नाही ना अशी भीती वाटत राहते. रेड चेस्टनट हे औषध अशा प्रकारच्या दुसऱ्यांविषयी वाटणाऱ्या काळजीयुक्त भीतीसाठीच आहे. ही काळजी आणि भीती अनाठायी असते, त्यामुळं या व्यक्तीला तर त्रास होतोच, पण जिच्याविषयी काळजी वाटते त्या व्यक्तीलाही याचा त्रास होण्याचा संभव असतो. योग्य विचार करू न शकल्यामुळं कधी कधी अशा वेळी घ्यावे लागणारे निर्णय चुकण्याचा संभव असतो, आणि म्हणूनच अशा वेळी रेड चेस्टनट घेतल्यास काळजीयुक्त भीती नष्ट होऊन मनशांती मिळते, विचारशक्ती परत येते. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुलगा मुलगी, कुणी जवळची व्यक्ती आजारी असते, आजार खूप गंभीर असेल की नाही हा मुद्दा वेगळाच, पण त्या व्यक्तीला काही गंभीर आजार तर झाला नाही ना अशी भीती वाटते. त्या व्यक्तीचे प्राण तर धोक्यात नाहीत ना या कल्पनेनं माणूस अस्वस्थ होतो. कुणी जवळची व्यक्ती बाहेरगावी गेली आणि विशेषतः ठरलेल्या वेळेपेक्षा येण्यास उशीर झाला की वाटत राहतं अपघात तर झाला नसेल, आणि मग काही सुचत नाही, विचारशक्तीच संपुष्टात येते. अशा वेळी घ्यायचं औषध रेड चेस्टनट. रस्त्यानं जात असताना एखादं छोटं मूल आईचा हात सोडून धावू लागतं. समोरून एखादी कार बस येत असते, त्या छोट्या मुलाला त्याचा पत्ताच नसतो, ते धावतच असतं, मजेत, अगदी मजेत असतं. आणि कार बस जवळ आल्यानंतर आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव चुकतो, ठोका चुकतो. आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव सुटतो, ठोका चुकतो. आता अपघात होणार आणि त्या वाहनाखाली ते मूल येऊन, या वेळची मानसिक अवस्था आहे तीच रेड चेस्टनट या औषधाची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती होईल. एखाद्या मोठ्या अपघात प्रसंगी त्या अपघातात सापडलेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्सेसची मनस्थिती काहीशी अशीच झालेली आढळते, कारण काही व्यक्तींना अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असते. काही मरणाच्या दारात असतात तर काहींचा मृत्यूही ओढवलेला असतो. निर्णय तातडीनं घ्यायचे असतात, या निर्णयांना प्राणाचं मोल असतं. अत्यंतिक मानसिक ताण, काळजीयुक्त भीती वाटू लागते. अत्यंतिक मानसिक ताण आणि काळजीयुक्त भीती वाटू लागते, यामुळं रेड चेस्टनट टाईपची अवस्था निर्माण होते. नातेवाईकांची अवस्था कधी कधी त्यांनाही आजाराप्रत नेते. अशा वेळी उपयोगी पडणारं औषध रेड चेस्टनट होईल. ज्यांना या औषधाची गरज नाही असे लोक कसे वागतील ते पहा. अशा प्रसंगात ते स्वतःचं मनोधैर्य ढळू देणार नाहीत, आपली साराशार विचारशक्ती कायम राखून इतरांना धीर देतील, विश्वासाचे श्रद्धेचे विचार प्रदान करतील व रुग्णाचे, अडचणीत सापडलेल्यांचे, त्यांच्या इतर नातेवाईकांचे मनोधैर्य परत आणण्याचा प्रयत्न करतील. स्वतःच काळजीनं हैराण होणार नाहीत आणि अशा मनशांतीत स्वतःची मनशक्ती कायम ठेवून योग्य निर्णय घेऊन प्राप्त परिस्थितीतूनही जास्तीत जास्त चांगला मार्ग काढतील. एखाद्या माणसाची काळजी करण्यापेक्षा त्याची काळजी घेतील. आता काही रुग्णांची उदाहरणं पहा. सुनंदा आमच्याकडे नेहमी बाळाला घेऊन यायची. बाळाला साधी सर्दी झाली तरी सुनंदा इतकी घाबरून जायची की तिची समजूत काढताना नवऱ्याची दमछाक व्हायची. सर्दी खोकला झाला की तिला वाटायचं न्यूमोनिया किंवा टीबीच झाला बाळाला. एक दिवस इंजेक्शन नंतर बाळानं पाय हलवणं जरा कमी केलं. सुनंदाला वाटायला लागलं की आता बहुतेक त्याला पोलिओच होणार. या भीतीमुळं सुनंदा औषध नेहमी जरुरीपेक्षा जास्त घालायची. उलट यामुळंच बाळाला धोका पोहोचण्याचा संभव होता. सुनंदाला स्वतःलाही वरचेवर सर्दीचा त्रास होत असे आणि बाळाला काही झालं तर जास्तच, किंवा नवरा बाहेर फिरतीवर असला तरीही. तिला रेड चेस्टनट हे औषध सर्दीसाठी आणि बाळाच्या नवऱ्याच्या बाबतीत वाटणाऱ्या काळजीसाठी म्हणून दिलं. आता तिच्या दवाखान्यातील खेपा खूप कमी झाल्या आहेत. बाळासाठी नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी ज्या खेपा घातल्या जात होत्या त्याही थांबल्या. सुशीलाबाई आणखी एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 50 वर्ष, त्यांची मुलगी अपघातात मृत्यू पावली. तेव्हापासून तिचा छोटा मुलगा आनंद त्यांच्या जवळच होता. मुलीच्या मृत्यूने तर त्यांचं मन विदीर्ण झालंच होतं आणि अपघातांचा त्यांनी इतका धसका घेतला होता की आनंद विषयी त्यांना नेहमी काळजी वाटत राही. इतके दिवस त्याची शाळा जवळच होती, पण या वर्षी त्याला थोड्या लांबच्या शाळेत घातलं होतं. तो शाळेतून येण्यास थोडाही उशीर झाला, छातीत धडधडणं सुरू होई. पाऊस पडायला लागला की त्यांना भीती वाटे. आता आनंद पावसानं भिजून येईल आणि त्याला सर्दी खोकला ताप तर येणार नाही ना. ताप आला तर वाटे हा टायफॉइड तर नसेल ना. त्या अगदी घाबरून जात. या नवीन लांबच्या शाळेत आनंदला घातल्यापासून त्यांना वरचेवर अपचन, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला होता. जीवनात त्यांनी इतरही दुःख भोगली होती, पण मनाची विदीर्णता त्या दिसू देत नसत. हसदमुख राहत, पण रात्री मात्र गत आयुष्यातील दुःखद आठवणी मनात गर्दी करत. स्वतःसाठी त्या आल्याच नव्हत्या. आपलं दुःख आजार दिसू द्यायचा नाही असाच त्यांचा स्वभाव. यामुळं मी आनंदला औषध दिलंच, पण सुशीलाबाईंच्या स्वभावावरून त्यांना अग्रीमनी हे क्रमांक 1 यापूर्वी वर्णन केलेलं औषध दिलं आणि रेड चेस्टनटही दिलं. परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती यामुळे मिळणार होती आणि शारीरिक तक्रारीही कमी होणार होत्या. शिवाय आनंदची अनाठायी काळजी त्यांना वाटणार नव्हती, त्यामुळं त्या आनंदचं संगोपन अधिक चांगलं करू शकणार होत्या. मंगलाताईंच्या पतिराजांचं ऑपरेशन चाललं होतं. त्या बाहेर वेटिंग रूम मध्ये बसल्या होत्या आणि एकदम त्यांच्या छातीत दुखायला लागलं. छातीत दुखण्याचं इतर कोणतंच कारण आढळून आलं नाही, म्हणजे अत्यंतिक काळजीमुळं आणि भीतीमुळंच हे घडलं होतं. नवऱ्याविषयी त्यांना वाटणाऱ्या काळजीसाठी रेड चेस्टनट दिलं आणि 15-20 मिनिटातच हळूहळू कळा थांबल्या. थोड्या वेळानं त्यांना झोपही लागली. झोपेतून त्या जाग्या झाल्या तोपर्यंत ऑपरेशन आटपलं होतं. सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडलं होतं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक

संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ, ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत हर्षदा सुंठणकर यांना. त्यांनी PGDBA केलेलं आहे, म्हणजेच मॅनेजमेंट मध्ये त्या पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. गेली 20 वर्ष त्या कविता लिहितात. सध्या मराठी विद्यानिकेतन मध्ये कार्यरत आहेत. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये त्यांनी विश्व मराठी संमेलनात आमंत्रित कवयित्री होत्या हा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात आपल्या लिस्नरना सांगणार आहोत. तर सर्वात आधी तुमचं शिक्षण कुठं सुरू झालं आणि कुठपर्यंत झालं?
1: माझी शाळा BK मॉडेल उषाताई गोगटे हायस्कूल नंतर, आणि त्यानंतर मी गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये BCOM केलं आणि सिम्बॉयसिस मधनं मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. एवढं शिक्षण झालं. तर ते टॅक्सचा व्होकेशनल कोर्सही केला होता. हे बेसिक शिक्षण होतं माझं.
0: शाळा तुमची उषाताई गोगटे? अच्छा, कसं होतं शाळेचे दिवस आणि आत्ताचे आपण शाळेचे दिवस ऐकून आहोत किंवा पाहतोय आपण, कसं वाटतं, काय फरक पडतो?
1: आता बरंच जास्त स्वातंत्र्य असतं मुलांना, आणि तेव्हाच्या आणि आत्ताच्या पिढीत जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वच बाबतीत मुलं अधिक विचार करतायत, अधिक सजग होत आहेत, टेक्नॉलॉजीने पुढे आहेत वगैरे. आमच्याकडे त्या मानाने तितक्या सुधारणा झाल्या नव्हत्या बेळगावात वगैरे, आणि आता खूप छान वाटतं की मुलांना सगळं मिळतं आहे.
0: होय ना,
1: त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत, पण चांगल्याही गोष्टी घडत आहेत त्यातनं. आणि हा परिसरापुरता सीमित वगैरे राहिलेला नाही आहे. एकूण मुलं म्हणजे ग्लोबलाइज होत आहेत आणि सगळं शिकत आहेत. आणि इंटरनेट वगैरे तर बराच फरक आणलेला आहे.
0: बरोबर. मग त्याच्या पुढचं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं?
1: कॉलेज ऑफ कॉमर्सला.
0: अच्छा, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पदव्युत्तर शिक्षणही घेतलं?
1: ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये मी सिम्बॉयसिस मधून एक्सटर्नल MBA केलं. तर तो अनुभव चांगला होता आणि माझं आवडतं क्षेत्र होत, मानवी साधन संपत्तीचा उपयोग, त्यामुळे छान वाटलं.
0: अच्छा, मग तुम्ही 20 वर्ष झालं कविता लिहिताय म्हणून तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, तर साहित्याचा प्रवास मग कधीपासून सुरू झाला?
1: खर तर पहिली कविता मी पहिलीत असताना लिहिली होती, पण त्याला फारसा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ मला बाबांनीच समजावून सांगितला. पण अगदी सिरियसली कविता मी कॉलेज झाल्यावर लिहायला सुरू केल्या. सगळे कॉलेजमध्ये लिहितात साधारणतः, पण मी कॉलेज संपल्यावर सिरियसली लिहायला सुरू केलं. आणि मग तो एक असं काळ होता जो लिहिण्याचं वय होतं, आणि तिथनं अनेक कवींचं वाचतही गेले पुढे, आणि हळूहळू हा प्रवास विकसित होत गेला. मग थोड्या वर्षांनी त्याच्यात गांभीर्य आलं कविता लिहिण्यात, आणि आता हा सुरू आहे प्रवास. अजूनही शिकते आहे याच्यात बरंच काही.
0: बरोबर. जसं तुम्ही म्हणलात की पहिली मध्ये असतानाच तुम्ही पहिली कविता लिहिलीत, पण त्याला काय फारसा अर्थ नव्हता. अर्थात तो आपल्या त्यावेळच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही लिहिला असणार आहे. आणि नंतर जेव्हा कॉलेजचं तुम्ही सांगताय आता, म्हणजे कॉलेज संपल्यानंतर तुम्ही सिरियसली जरा असं लिहायला सुरुवात केली, अर्थात कॉलेजमध्ये असताना सुद्धा ज्या आपण कविता लिहितो किंवा असं काही चारोळी वगैरे लिहिण्याचं आपल्याला जी सवय असते, ते पण त्या त्या एजनुसार आपण लिहित असतो, त्यालाही तेवढं फारसं असं काय म्हणजे महत्व म्हणता येणार नाही, पण तेवढ्या मॅच्युअर्ड पण नसतात.
1: तशा काही केल्या होत्या कॉलेजात, पण त्याला काही काही फार खास अशा नव्हत्या.
0: बरोबर.
1: आणि त्या म्हणजे त्या त्यावेळच्या प्रसंगांवर वगैरे, गंभीरच कविता त्या जास्त होत्या.
0: बरोबर.
1: आणि त्यावेळच्या प्रसंगांवर केल्या होत्या.
0: अच्छा, मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा जो साहित्याचा प्रवास आहे तो सुरू झाला. म्हणजे आपणही थोडंफार मॅच्युअर झालेलो असतो, कॉलेज आपलं संपत आलेलं असतं त्या टायमिंगला, आणि मग सिरियसली तुम्ही कविता लिहिण्याकडं म्हणजे तुमचा फोकस वाढला. तर कशा पद्धतीच्या कविता तुम्हाला लिहायला आवडतात?
1: विषय म्हटला तर कुठलाही विषय कवितेला वर्जन असतोच, पण मला मुक्त छंद लिहायला जास्त आवडतं. मी वृत्तबद्ध कविताही लिहिल्या आहेत, मीटर मधल्याही गीत लिहिली आहेत, पण मला माझा कल जास्तीत जास्त मुक्त छंदाकडे आहे, कारण त्या प्रकारचं मी लहानपणापासून वाचत आली आहे आणि मला त्या जास्त आवडतात. त्यातनं आपल्याला हवा तो आशय मांडता येतो आणि मांडण्याची मुभा स्वातंत्र्य जास्त असतं, म्हणून मला मुक्त छंदातले जास्त आवडतात.
0: अच्छा, एखाद्या कवितेच्या चार लाईनी तुम्ही सांगू शकाल?
1: हो. माझी जी गाजलेली कविता आहे कपडे वाळत घालणारी बाई, त्याच्यातल्या शेवटच्या चार ओळी सांगते की बाई साधे कपडे वाळत घालताना सुद्धा इतकं सगळं करते, बाई साधे कपडे वाळत घालताना सुद्धा इतकं सगळं करते, आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता, तर त्याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते, काही नाही घरीच असते असं देते.
0: बरोबर, म्हणजे अगदी सिच्युएशनल लाईने आहेत खरं तर त्या. बरोबर, कारण कुणी काही विचारलं तर स्त्री ही कायम काही नाही मी घरातच असते, घरची कामच करते वगैरे, अशी काहीशी म्हणजे ज्या हाऊस वाईफ आहेत त्यांच्याकडून अशी उत्तरं दिली जातात. आणि अर्थात आजकाल आपण पाहतोय की ज्या घरी राहणाऱ्या ज्या हाऊस वाईफ आहेत फक्त त्यांचं काम खूप जास्तीचं असतं, म्हणजे ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्या एका दुसरं काम बाजूला टाकून किंवा आम्ही बाहेर कामाला जातो म्हणून एका दुसरं काम करतही नाही घरी आणि त्यांना एक्सक्यूजही भेटतात. पण तसं काही घरात फक्त राहून काम करणाऱ्या स्त्रीला भेटत नाही, त्यांनी ते केलंच पाहिजे असं होतं. पण म्हणजे बाहेर जाऊन वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांची जबाबदारी तेवढीच असते, कारण ऑफिसचंही काम करायला पाहिजे आणि मग घरी जाऊन घरची कामं तरी आहेतच आहे, त्यामध्ये जरा एका दुसरं इकडे तिकडे होऊन जातं कायम.
1: हो,
0: ते तर आहे.
1: आणि मुख्यतः त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होतं की त्याची जाणीव नसते लोकांना ते करत असतात.
0: होय ना, पण सध्या त्यांनाही खूप मानलं जातं, कारण आता लोकांना कळून येतंय की घरचं काम फक्त करणं किती डिफिकल्ट आहे आणि सारखं सतत ते कामातच राहायला लागतं. आपल्याला निदान संडेची, हा बाबा संडे आहे आज आम्ही काही करणार नाही असं एक डोक्यात असतं आणि तसं करतो सुद्धा आपण बऱ्याचदा. पण ज्या खरंच घरी फक्त काम करत असतात त्यांना संडे काय आणि मंडे काय रोजचा दिवस सारखाच होतो आणि त्यांचं महत्व आता खरंच कळून आले लोकांना की ते काम किती महत्वाचं आहे कम्पेअरिंग टू वर्किंग वुमन्स. त्यांच्याशी कम्पेअर केलं तर ते जास्त महत्वाचं आहे हे समजून आलं.
1: कुठलंही काम महत्वाचंच असतं, आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा केला पाहिजे.
0: हो ना, अगदी. म्हणजे एकंदरीत तुमच्या सिच्युएशनल कविता किंवा अशा मुक्त छंद या टाईपच्या कविता तुम्ही लिहिता. तुम्ही बोलता बोलता सांगितलं की तुमचा एक कविता संग्रह सुद्धा खूप गाजला आणि तो प्रकाशित झाला, त्याला बरेचसे अवॉर्ड सुद्धा मिळाले, तर तो कोणता होता?
1: याच कवितेवरनं त्या संग्रहाचं नाव कपडे वाळत घालणारी बाई असं ठेवलेलं आहे. म्हणजे ती कविता त्यात आहे म्हणूनही आहे. आणि त्यामागचा एक हाच मी सांगितला हा दृष्टिकोन होता की ज्यांचं काम दुर्लक्षलं जातंय किंवा ज्या व्यक्ती दुर्लक्षिल्या जातात त्यांच्यासाठी हा संग्रह लिहिलेला आहे. यात सामान्य माणसाच्या नजरेतनं कविता की सामान्य माणसाकडे कायम दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या कामाचं महत्व कळत नाही, त्यामुळे ह्या सगळ्या कविता या सामान्य माणसाच्या आहेत म्हणून संग्रहाला ते नाव दिलेलं आहे.
0: मग या संग्रहाला तुम्हाला अनेक पारितोषिक
1: मिळाली. 12 पुरस्कार मिळाले आहेत या संग्रहाला.
0: अच्छा, थोड्याफार आणखीन आठवणी आपल्याला ऐकून घ्यायला आवडतील की कुठं असे पुरस्कार मिळाले आणि काय काय होते ते प्रसंग.
1: पुरस्कार सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मसापचा नवोदित कवयित्रीचा मिळाला.
0: बर.
1: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे.
0: ओके.
1: नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे यांचाही मिळाला. वेगवेगळ्या गावातले मिळाले, बडोदा, इंदोर आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार यासाठी मिळाले. तर सगळे अनुभव चांगलेच होते, पुरस्कार मिळणं ही आनंदाचीच गोष्ट आहे वगैरे. आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे एक तो संग्रह प्रकाशित झाल्यावर एक पुण्यात एक विवाह समुपदेशिका म्हणून एकट्या काम करतात, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मॅरेज काउन्सिलिंग सेशन मध्ये मी ही कविता वापरू का स्त्रियांचं महत्व सांगायला पुरुषांसाठी. तर मला वाटलं तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता की आपली कविता कुठेतरी उपयोगी येते कोणासाठी तरी. बाकी पुरस्कारापेक्षा त्याचं महत्व मला जास्त वाटतं.
0: खरंच आहे, कारण आपल्याला ते अभिमानास्पद असतं की कारण आपल्याला विचारून कोणीतरी ही कविता एखाद्या चांगल्या कामासाठी वापरतंय. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ती. आणि म्हणजे असे अनेक पुरस्कार तुम्हाला या कविता संग्रहासाठी भेटले. सामान्य लोकांचं काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते काय फेस करतात हे सगळं तुम्ही तुमच्या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. मुळातच म्हणजे या साहित्याकडे वळण्याचं तुमच्या डोक्यात कसं काय आलं, म्हणजे असं आपण लिहावं किंवा लिखाणाची सुरुवात करावी असं?
1: घरी साहित्यिक पार्श्वभूमी चांगली होती. माझे बाबा विनोदी लेखक आहेत, विनोदी कथा लिहित असतात गेली 50 वर्ष जवळपास. आणि त्यामुळे घरात पुस्तकं भरपूर असायची, दिवाळी अंक खूप यायचे जवळपास. आणि त्यामुळे घरात पुस्तकं भरपूर असायची, दिवाळी अंक खूप यायचे. आणि बाबा स्वतः विनोदी कथा लिहित असले तरी त्यांचा आवडता प्रांत कविता आहे, तर घरी खूप कविता ते म्हणून दाखवायचे. माझ्या भावालाही लहानपणी कवितांचा वेड खूप होतं आणि तो अनेक पुस्तकातल्या कविता वाचून त्या पाठ करून मला म्हणून दाखवायचा. आणि त्यामुळे खूपशा कविता अगदी किती लहान वयात पाठ व्हायच्या आणि त्यामुळे असा कवितांकडे कल वळला आणि घरात खूप पुस्तकं वगैरे असल्याने वाचन आणि लेखन या दोन्हीची आवड होतीच. फक्त विनोदी कथांकडे वगैरे न वळता मी कवितांकडे वळले, ती माझी आवड होती.
0: अच्छा, म्हणजे पार्श्वभूमी साहित्यिक असल्यामुळं तुम्हाला थोडस इझी गेलं हे.
1: हो, तसं म्हणता येईल.
0: अच्छा, मग बाबा विनोदी लेखक तुम्ही म्हटलात, विनोदी कथा वगैरे लिहितात ते, मग त्यांचं असं झालं नाही का की तू ही कथा वगैरे लिही किंवा इकडं वळ असं काही त्यांचं?
1: नाही, त्यांच्याकडनं कुठलंच या बाबतीत प्रेशर किंवा काही नव्हतं. आणि म्हणजे त्यांनी काही साहित्यिक हो असंही म्हटलं नव्हतं. हा पूर्ण माझा प्रांत असा मी डेव्हलप केला, पण तो अर्थातच त्यांची कवितांची आवड. आणि ते जे लहानपणी आम्हाला कविता सांगायचे, म्हणजे मला एक ह्यातला प्रसंग आठवतोय, सांगू का थोडक्यात?
0: हो हो, सांगा.
1: की मी 4 वर्षाची होते तेव्हा एकदा मी विचारलं, शाळा का असते? साधारणतः हा प्रश्न सगळी मुलं विचारतात. अगदी. पण सगळ्यांचे आई वडील असं उत्तर देतात की तू शिकून मोठी व्हावी म्हणून शाळा असते वगैरे. पण माझ्या बाबांनी मला इंदिरा संतांच्या कवितेच्या 4 ओळी सांगितल्या की नाल अशी ती कविता आहे आणि त्याच्यात बैलांना नाल ठोकत असतात आणि बैलांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर येत असतात आणि कठीण असतं ते दृश्य बघायलाही, अगदी आपल्याही डोळ्यात पाणी येतं वगैरे. पण शेवटच्या 4 ओळी अशा आहेत त्यातल्या की वाट चाल ही पुढची दुस्तर, सुसह्य व्हावी म्हणून इथे तर, नाल खुराना घेती ठोकून, नाल खुराना घेती ठोकून. त्याच्यामुळे पुढची वाट कायम ते उन्हात पाय भाजत नाहीत बैलांचे वगैरे. तर तशी तुमची शाळा असते की पुढची वाट सुकर व्हावी म्हणून. असं जे वातावरण होतं जे कवितांचं आणि कविता ऐकत आलं, त्यामुळे लहानपणीच ती गोडी लागली आणि तेव्हाच कुठेतरी विकसित होत होतं.
0: अर्थात आपल्याला योग्य वेळी योग्य उदाहरण देऊन ते पटवून देणं आपल्याला ते जमलं पाहिजे. म्हणजे असे अनेक प्रसंग आपल्या समोर येत असतात, मग त्यावेळी ते कुठला आपण कुठल्या संतांच्या किंवा कुठल्या कवयित्रीच्या ओळीत फिट होतील आणि कुठलं ते सांगता येईल आपल्याला, ते सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मिसमॅच होता कामाने.
1: हो, नाही कधी कधी एक एक कविता, म्हणजे आजकाल अनेकांना घाई असते की कविता लिहिली की पटकन फेसबुकवर टाका आणि किती लाईक्स येतात बघा. पण कविता ही खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. तर कधी कधी म्हणजे आता ती कपडे वळत घालणारी बाई कविताच मला कल्पना सुचली, त्याच्यानंतर मी 6 वर्षांनी लिहिली जवळपास. तर ते मनात विचार चालू असतात आणि जोवर आपल्या मनाला ती परिपूर्ण वाटत नाही तोवर ती कागदावर उतरवायची नाही असं ठरवलेलं असतं. त्यामुळे अगदी एकेका शब्दासाठी खूप विचार करणं की हा शब्द इथं बसत नाहीये मग नाही. आणि जेव्हा आपल्याला ती वाटेल की हा आता ही मनासारखी झाली आहे, त्याच्यानंतर मग ती पुढे पब्लिश करायला किंवा काही पाठवायची असं अगदी ठरवलेलं असतं.
0: म्हणजे काय तर तुम्हाला अचानक सुचलंय आणि ते लगेच आपण कागदावर उतरवलंय असं होत नाही.
1: नाही, तशा वेळी कल्पना लिहून ठेवते मी, त्याची कविताच त्यावेळी होईल असं नाही. काही कविता तशाही सुचतात एकटाकी आणि त्या परफेक्टच येतात वगैरे, पण सगळ्याच तशा येतील असं नाही. नंतर काही बऱ्याचदा आपण परत परत वाचून त्यात बदल करून त्यात शब्द बदलून किंवा कधी कधी एका अर्थाची लिहायला घेतलेली असते पण लिहिता लिहिता ती दुसऱ्याच अर्थामध्ये परावर्तित होते, असेही प्रसंग येतात.

0: मग कविता सोबत लिखाणामध्ये दुसरं काही आणि तुमची आवड आहे का?
1: कथा मी लिहिल्या होत्या, विनोदी कथा पण लिहिली होती, पण तो जडणे मी म्हणजे विनोदात म्हणते सुद्धा की कथा कादंबरी नाट्य सारे अपुरे राहिले, लिहिण्याच्या आळसाने आम्हा फक्त कवी केले. पण अगदी सिरियसली सांगायचं तर कविता जास्त आवडते.
0: अच्छा, त्यामुळे दुसरा काही जास्त असा विचार केला नाही.
1: नाही,
0: हो का?
1: नाटकं वाचायला आवडतात पण अजून मी कधी नाटक वगैरे लिहिलेलं नाहीये.
0: ओके, बर. जे आपले नवोदित आहेत किंवा ज्यांना असं काही लिहिण्याची आवड थोडीफार आहे आणि ती डेव्हलप नाही होत आहे, तर अशांसाठी आपण काही सांगू का?
1: हो, घाई करू नका. मी मगाशी म्हटलं तसंच की हे काम अगदी गांभीर्याने घ्यायचं आहे, उगीच कविता पाडायची नाही आपल्याला. आणि कवितेमागून एक विचार, एक भूमिका तुमची स्पष्ट झाली पाहिजे. उगीचच काहीतरी समोर एक गोष्ट आणि त्याच्यावर कविता लिहिली असं असू नये. शेवटी त्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना हे पुढे आलं पाहिजे. त्यामुळे ती घाई करून लगेच ती सोशल मीडियावर घालायची वगैरे असं करू नका. त्याचा पूर्ण विचार करा, मनात ती कल्पना अगदी परिपूर्णरित्या उतरू द्या, आणि मग तुम्हाला वाटलं की यातले सगळे शब्द अगदी व्यवस्थित बसत आहेत वगैरे, त्याच्यानंतर ती लिहा. तर ही घाई करणं चुकीचं आहे एवढंच मला
0: हो ना,
1: सांगायचं.
0: म्हणजे एकंदरीत आपण पेशन्सनं काम केलं पाहिजे.
1: हो, अगदी.
0: बर. मग जसं लेखन आपल्याला घ्यावं लागतं, म्हणजे कविता लिहिणं असेल, कथा, कादंबरी वगैरे जे लेखनातले प्रकार आहे, त्याच्यासाठी वाचनही खूप गरजेचं आहे.
1: हो, अगदी. म्हणजे एक चांगली कविता लिहिण्याआधी तुम्ही 100 चांगल्या कविता वाचल्या आणि परत परत वाचल्या पाहिजेत.
0: बर.
1: अगदी, वाचन ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि ती अनेक जण करत नाहीत,
0: हो ना?
1: पण ती प्रचंड महत्वाची. आणि वाचनामुळे तुम्हाला तुम्ही लिहिलेली कविता कुठल्या स्थानावर आहे याचा पण अंदाज येतो. जर
0: ओके,
1: आपण कोणाचं वाचलं नाही तर आपल्याला आपलीच कविता अगदी छान आहे असं वाटत राहतं,
0: नक्कीच.
1: पण इतरांच्या वाचल्या की किती चांगलं लिहिलेलं आहे मराठीत किंवा इतर भाषांमध्येही,
0: हां,
1: त्याचा अंदाज येतो आणि मग
0: बरोबर.
1: तुम्ही सुधारणा करत जाऊ शकता.
0: नुकतंच तुम्ही आता विश्व मराठी संमेलनामध्ये सुद्धा भाग घेतलात, तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी?
1: तो खूपच छान होता, कारण सोबतीला सगळे मोठे कवी होते, म्हणजे अशोक नायगावकर सर, रामदास फुटाणे सर, विठ्ठल वाघ सर, महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, नंतर किशोर कदम, वैभव जोशी, संकर्षण कराडे, असे सगळेच दिग्गज होते. त्यांच्या कविता आणि ऐकणं आणि त्यांच्याबरोबर बसून आपली कविता सादर करणं हे चांगलं होतं, आणि समोर रसिक वर्गही चांगला होता. जवळपास 1000-1200 लोकांची गर्दी होती, तर एकूण एक्सपिरियन्स छान होता. आणि पूर्ण विश्व मराठी संमेलनातले बाकीचेही कार्यक्रम चांगले चांगले त्या निमित्ताने बघता आले आणि भेटीगाठी खूप झाल्या अनेक साहित्य.

0: फेब्रुवारीमध्ये सगळीकडे सुरू असतात. तर इकडचे साहित्य संमेलन आणि आपण दुसरीकडे जाऊन जेव्हा साहित्य संमेलन अटेंड करतो एखादं, काय असा बदल अजून व्हायला पाहिजे असं काही वाटतं आपल्याला?
1: नाही, दोन्हीकडच्या साहित्य संमेलनात काही फरक असू शकतो. इथली ग्रामीण साहित्य संमेलन होतात, वेगवेगळ्या गावची लोक अगदी स्वतःच्या प्रयत्नातून करतात आणि स्वतः पैसे घालण्यापासून सगळी तयारी करण्यापर्यंत सगळं करतात. आणि विश्व मराठी संमेलन किंवा अशी होतात ती सरकारी पातळीवर मोठा खर्च करून केलेली असतात वगैरे, त्यामुळे आपल्याकडे होतात ती मला खूपच चांगली वाटतात की लोकांच्या प्रेरणेतनं आणि इच्छेतनं झालेली अगदी चांगली होतात. वक्तेही वेगवेगळे चांगले बोलवले जातात. म्हणजे मला आठवतंय मी लहान असताना अगदी कडोली किंवा अशा गावांमध्ये जे वक्ते बोलवले जायचे ते पुढे जाऊन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण व्हायचे, त्यामुळे ही संमेलनं खूपच चांगल्या रीतीने चालतात असं मला वाटतं.
0: एखाद्या साहित्यिकाला म्हणजे तो नवोदित असू देत किंवा मुरलेला असू देत कोणताही, किती महत्वाचं आहे संमेलन होणं किंवा संमेलन अटेंड करणं?
1: खरं तर ते प्रत्येकाच्या म्हणजे व्यक्तिपरत्वे बदलतं हा विचार. काही जणांना संमेलन होऊ नयेत असं वाटतं, काही जणांना व्हावीत असं वाटतं. संमेलनाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदे असे की भेटीगाठी होतात, एक त्याविषयी जागरूकता वाढते, लोक वाचायला प्रेरणा घेऊ शकतात, चांगले कार्यक्रम होतात. आणि तोट्याची बाजू अशी आहे की प्रचंड खर्च केला जातो. कधी कधी काही कार्यक्रमात वशिलेबाजी चालते किंवा काही कार्यक्रमात काही निष्पन्न होत नाही, अशाही गोष्टी त्या मागे आहेत. तर आपण त्यातलं काय चांगलं घ्यायचं ते आपण ठरवायचं त्यातनं. आणि

0: ज्या जे तोटे आहेत ते कसे कमी करता येतील. जशी आपली ग्रामीण साहित्य संमेलनं होतात ती कमी खर्चात होतात, त्याला खूप वाढव्य खर्च केला जात नाही वगैरे, पण त्यातनं त्या त्या गावात जागरूकता आणि वाचन वाढतंय, साहित्याविषयी ओढ वाढते वगैरे, तर अशी संमेलनं होणं खूप चांगलं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. म्हणजे गेली 20 वर्ष आता तुम्ही या साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाला आणि सांगितल्याप्रमाणे त्याला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. नुकतंच तुम्ही विश्व मराठी संमेलनामध्ये सुद्धा आमंत्रित कवयित्री म्हणून तुम्हाला आमंत्रण होतं. तर हा सगळा साहित्याचा भाग झाला. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज तुमच्या?
0: नाटकं बघायला आवडतात.
1: बर.
0: आणि क्रिकेट बघायला आवडतात मॅच.
1: अच्छा.
0: आणि क्राफ्ट आवडतं थोडंफार. तर याच गाणी ऐकणं आवडतं. असे काही छंद आहेत.
1: अच्छा. मग तुम्ही म्हणजे लिखाणाला म्हणा किंवा स्पेशली वाचनासाठी असा किती वेळ देता?
0: नाही, असं ठरवून दिला जात नाही. म्हणजे कधी कधी एखादं आवडतं पुस्तक आलं की ते लगेच पूर्ण वाचेपर्यंत थांबायचंच नाही असंही होतं, आणि एखाद्या दिवशी अजिबात वेळ पण मिळत नाही असं. म्हणजे ठरवून नाही करत काही, पण वेळ देते हे नक्की की
1: अच्छा
0: हा एवढं वाचायचंय आपल्याला ही ही पुस्तकं. आणि बरीचशी पुस्तकं असतात घरी येत असतात सातत्याने. शाळेत मी लायब्ररी सेक्शनच बघते, त्यामुळे तिथेही असतात, त्यामुळे वाचन सारखं सुरू असतं.
1: अलीकडं तुमच्या वाचनात आलेल्या अशा चांगलं कुठलं तरी म्हणजे ऑथर म्हणा किंवा असं काही पुस्तक एखादं चांगलं तुम्ही वाचलंय?
0: अगदी अलीकडे भुरा वाचलंय मी शरद बाविस्करांचं, जे मला खूप आवडलं. आणि कविता संग्रह तर अनेकांचे आवडतच असतात. माझे आवडते कवी म्हणजे कुसुमाग्रज वगैरे आहेतच, कुसुमाग्रज, इंदिरा संत वगैरे. आत्ताच्या पिढीतले किरण येले, प्रशांत असणारे हे माझे आवडते लेखक कवी आहेत. भारत सासणे हे खूप आवडतात. सध्या दिवाळी अंकात भारत सासणेंची घोरपडीची रात्र ही गोष्ट खूप आवडली होती.
1: अच्छा. छान. म्हणजे वाचन हे खूप महत्वाचं आहे हे लक्षात येतं वरचेवर, कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे काय लिहितात किंवा आपण कुठे आहोत, आपण काय लिहितो, तो जो फरक आहे तो लगेच पटकन आपल्याला समजून नाही येणार.
0: करेक्ट.
1: एकंदरीतच सर्वांसाठी वाचन हे किती महत्वाचं आहे याबद्दल आपण काय सांगू?
0: वाचन आहेच, म्हणून मी सध्या जे काम करते तेही वाचनाशी रिलेटेड आहे की लहान मुलांपासूनच, लहान असतानापासूनच ती गोडी लागावी म्हणून आम्ही वेगवेगळे वाचन उपक्रम आमच्या शाळेत घेत असतो. आणि सध्या जो मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय मोबाईलमुळे वगैरे, म्हटलं जातं रील्स बघून वगैरे, तर त्या अशा काळात तर वाचन एकाग्रतेसाठी खूपच महत्वाचं आहे. वाचनाचे फायदे वेगळे सांगायची गरज नाहीच आहे, पण सध्याच्या काळात तर ते खूप महत्व की मोबाईल सोडा आणि पुस्तकांकडे वळा असं एक वातावरण करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे बाकी सगळे आकलन शक्ती माणसाच्या समज वाढण्यात वगैरे असे फायदे खूप होतात, त्यामुळे ते गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं
1: आहे. अच्छा. अर्थात तुमच्या लेखनामधल्या सगळ्या कविताच तुम्हाला आवडीच्या असणारच आहेत, पण त्यातून एखादी अशी कविता जी आपण आता सांगू शकू?
0: कपडे वाळत घालणारी बाईच जास्त आवडते, कारण
1: ती
0: म्हणजे मी सांगितलं तसं अगदी ह्याच्यासाठी पण, त्याने मॅरेज काउन्सिलिंग साठी वगैरे पण घेतलेली आहे, ती जास्त आवडते.
1: तर ती कविता मग पूर्ण ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हो जरूर. अगदी कपडे वाळत घालण्याइतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून, ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते आणि मग वाळत घालते. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवरती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात, म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं कुणाला कळणार. सगळ्यात मागच्या दोरीवरती घालते नवऱ्याचे शॉर्ट्स, मुलांची अंतरवस्त्रे वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतरवस्त्रे तर ती दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरीही, कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती दडवण्याची निकड अधिक

0: ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात, आणि तीही तेच सांगणार असते तिच्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता, तर त्याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते.
1: खूपच सुंदर होते. आणि तुम्ही म्हटल्यासारखं या कवितेतून खूप चांगला अर्थ किंवा ज्या गोष्टी एक सामान्य माणसं विचार सुद्धा करू शकणार नाहीत या गोष्टी या कवितेतून तुम्ही त्याची जाणीव करून दिलीत लोकांना. थँक्यू सो मच. थोडंसं तुमच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मराठी विद्यानिकेतनमध्ये कार्यरत आहात, बाकी मग घरी कोण कोण असतं, काय आहे?
0: मी, आई, बाबा, माझा भाऊ, वहिनी आणि भाचा.
1: ओके. अच्छा, मग अजूनही सरांच्याकडून, म्हणजे तुमचे बाबा जे आहेत तेही एक विनोदी लेखक आहेत, तर त्यांच्याकडून अजूनही तुम्ही मार्गदर्शन घेता का?
0: आता ते नाही करत, फक्त काही त्यांना आवडलं नाही वगैरे तर सांगतात हे असं नकोय कवितेत वगैरे, तर तसं काही खटकलं त्यांना तर नक्की सांगतात की नाही हे अशा पद्धतीने यायला नकोय किंवा हे चांगलं नाही आहे असं सांगतात.
1: तुम्हाला स्वतःला काय असं काही वाटतं काय की अजूनही आपल्या कवितेंमध्ये असे थोडेफार बदल व्हायला हवेत?
0: हो अगदीच, म्हणजे मी म्हंटल तसं अजूनही मी शिकते आहे, तर हा शिकण्याचा प्रवास असाच जीवनभर पण चालत राहील कारण प्रत्येक माणूस हा विद्यार्थी असतोच शेवटी, त्यामुळे अगदी 100% चांगली कविता अशी कुठली होऊच शकत नाही. तुम्ही कितीही चांगली लिहिली तरी अजून चांगली लिहायचा प्रयत्न तुमचा असतोच आणि तो असलाच पाहिजे असं माझं मत आहे.
1: बरोबर. थँक्यू सो मच हर्षदा मॅडम. आणि तुम्ही आला तिकडं नक्कीच आपण तुमचा कविता संग्रह ऐकणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्याल पुन्हा एकदा अशी आशा आहे. पण आजच्या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: तुम्ही मला बोलावलं आणि ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: थँक्यू. हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण हर्षदा सुंठणकर यांना ऐकलं. त्यांनी PGDBA केलेलं आहे, मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. 20 वर्ष झालं त्या कविता लिहित आहेत आणि सध्या मराठी विद्यानिकेतनमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. आणखीन एका भागामध्ये आपण त्यांना ऐकणारच आहोत. पण आजचा भाग कसा होता ते जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसी. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 2 86.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 2 86.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-1966. Geekona Success Strategy.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400 ಪ್ಲಸ್ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटी बेळगावी. टर्न युअर ड्रीम इन टू अ मेडिकल करिअर. KLE नीट रिपीटर बॅच नाव इन बेळगावी. ऍडमिशन्स आर नाव ओपन. स्पेशल कन्सेशन्स फॉर KLE स्टुडंट्स अँड मेरिटोरियस स्टुडंट्स. फ्री कोचिंग फॉर स्टुडंट्स हू स्कोर 400+ मार्क्स इन नीट 2026. सेपरेट हॉस्टेल फॅसिलिटीज फॉर बॉयज अँड गर्ल्स. फर्स्ट बॅच हॅज ऑलरेडी कमेन्स्ड फ्रॉम 3rd August 2026. डोंट डिले. टेक द नेक्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर ड्रीम ऑफ बिकमिंग अ डॉक्टर. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट 9912340868 or 9380056483.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.